0: आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी। अथ वार्ताः। प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य प्रातः 11 वादने आकाशवाणीतः मन की बात इति कार्यक्रमे स्वीयं मनोगतं प्रकटयिष्यति। मासिकस्यास्य आकाशवाणी कार्यक्रमस्य एतत् 38 शततमं संस्करणं भविष्यति। आकाशवाण्याः दूरदर्शनस्य च सर्वाभिः वाहिनीभिः अस्य कार्यक्रमस्य प्रसारणं भविष्यति। अयं हि कार्यक्रमः आकाशवाणी वार्ता विभागस्य अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अपि च न्यूज ऑन एआईआर इति चलदूरभाषीये तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। आकाशवाणी दूरदर्शन वार्ता प्रधानमन्त्री कार्यालय सूचना प्रसारण कार्यालयानां यूट्यूब वाहिनीभिः अपि अस्य कार्यक्रमस्य साक्षात् प्रसारणं भविष्यति। हिन्दीभाषायां प्रसारणस्य पश्चात् अस्य प्रसारणम् आकाशवाण्याः क्षेत्रीयासु भाषासु अपि भविष्यति। निर्वाचनायोगः पुनः उक्तवान् यत् सर्वेषां राज्यानां तथा केन्द्रशासितप्रदेशानां कृते निर्गमितानां मतदातृसूचीनां विशेषगहनसंशोधनस्य SIR इत्यस्य निर्णयः सर्वसम्मत्या स्वीकृतः आसीत्। नवदिल्ल्यां वार्ताहरान् सम्बोधयन् वार्ताहरविभागस्य महानिदेशकः आशीष गोयलः अवदत् यत् ह्यः आयोगस्य सभा अभवत् यत्र मुख्यनिर्वाचनायुक्तः ज्ञानेशकुमारः, निर्वाचनायुक्तः सुखबीर सिंह संधु, विवेक जोशी च उपस्थिताः आसन्। सः अवदत् यत् बिहारतः आरभ्य सर्वेषां राज्यानां केन्द्रशासितप्रदेशानां च कृते गतवर्षस्य जूनमासस्य 24 दिनांके प्रसारितस्य SIR इत्यस्य आदेशः आयोगस्य सर्वसम्मत्या अनुमोदनेन प्रसारिता अभवदिति। निर्वाचनायोगः अवदत् यत् BLO इति बूथस्तरीय अधिकारिणः तेषां गृहेषु गच्छन्ति ये वर्तमानस्य विशेषगहनसंशोधनस्य SIR इत्यस्य समये सूचनाः प्रदत्तवन्तः तेषाम् आवश्यकपत्राणि सङ्गृहीतुम्। तदनन्तरं BLO इत्येते ECI नेट इत्याख्ये पटले प्रलेखान् प्रेषयिष्यन्ति। भारतं सर्वान् पक्षान् संयमम् आचरितुं, कष्टं न्यूनीकर्तुं, नागरिकान् रक्षणं सुनिश्चेतुं, वर्तमानयुद्धेषु ऊर्जायाः वाणिज्यस्य अविरामप्रवाहं च सुनिश्चेतुम् आहूतवान्। गतरात्रौ न्यूयॉर्क नगरे संयुक्तराष्ट्रसंघस्य सामान्य सभां संबोधयन् विदेशमंत्री डॉ एस जयशंकरः अवदत् यत् युद्धानां परिणामाः प्रत्यक्षतया युद्धे संलग्नराष्ट्राणां समीपेभ्यः बहुदूरं यावत् अनुभूताः भवन्ति। सः अवदत् यत् वैमनस्येन वैश्विकसुरक्षा निरन्तरं प्रभाविता भवति, प्रगतिः संकिता भवति तथा च तस्य समीपस्थप्रदेशेभ्यः बहुदूरं यावत् विकासः मन्दः भवति। सः अवदत् यत् विशेषतः खाद्य ऊर्जा सुरक्षादि क्षेत्रेषु स्थितिं परिष्कारयितुं भारतं सर्वविध साहाय्यं कर्तुं तत्परः अस्ति। वित्तमन्त्रालयः अघोषयत् यत् ग्राहकेभ्यः सौलभ्यं प्रदातुम् अद्य सर्वे सार्वजनिकक्षेत्रस्य बैंकसंस्थाः, ग्रामीण बैंकसंस्थाः च उद्घाटिताः भवन्ति। मन्त्रालयः अवदत् यत् युनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियंस इत्यनेन अस्मिन् मासे 28 तः 30 दिनांकपर्यन्तम् आहूताः प्रस्तावित त्रिदिवसीय राष्ट्रव्यापी बैंक प्रदर्शनस्य दृष्ट्या एतत् निर्णयः स्वीकृतः। पुरुष क्रिकेट क्रीडायां भारत वेस्ट इंडीज दलयोः मध्ये तिसृणां क्रीडा श्रृंखलायाः प्रथम एकदिवसीय अन्तर्राष्ट्रिय क्रीडा अद्य तिरुवनन्तपुरम नगरस्य ग्रीन फील्ड अन्तर्राष्ट्रिय क्रीडांगणे भविष्यति। क्रीडा अपराह्ने 2 वादने आरभ्यते इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು, ಸಮಯ 7 ಗಂಟೆ.
2: ಕೃಷಿ ಮತ್ತು ತೋಟಗಾರಿಕೆಯ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ನೋಡಬೇಕೇ? 150ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಪ್ರದರ್ಶಕರಿಂದ ಕೃಷಿ ಮತ್ತು ತೋಟಗಾರಿಕೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಪರಿಹಾರಗಳನ್ನು ಒಂದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ. ರೈತರು, ನರ್ಸರಿ ಮಾಲೀಕರು, ಹೋಟೆಲ್ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ ಖರೀದಿದಾರರು, ಕೆವಿಕೆಗಳು ಮತ್ತು ಅಟಾರಿ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳೇ ಅಗ್ರಿಕಾನ್ ಹಾರ್ಟಿ ಕನೆಕ್ಟ್ ಇಂಡಿಯಾಗೆ ತಪ್ಪದೆ ಆಗಮಿಸಿ. ಅಕ್ಟೋಬರ್ 1-3 BIEC ಬೆಂಗಳೂರು ಎಕ್ಸ್ಪೋಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ಪ್ರವೇಶ ಉಚಿತ.
1: ಮಾನವ ಸಂಪನ್ಮೂಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಚಿವಾಲಯದ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಹಾಗೂ ಸಂಪನ್ಮೂಲ ವಿಭಾಗವು ಜವಾಹರ್ ನವೋದಯ ವಿದ್ಯಾಲಯದ ಜಿಲ್ಲಾವಾರು 9ನೇ ಹಾಗೂ 11ನೇ ತರಗತಿಗಳಲ್ಲಿ 2027-28 ಸಾಲಿಗೆ ಖಾಲಿ ಇರುವ ಸೀಟುಗಳನ್ನು ಭರ್ತಿ ಮಾಡಲು ಏಪ್ರಿಲ್ 10, 2027 ಪ್ರವೇಶ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 30 ಕೊನೆಯ ದಿನವಾಗಿದ್ದು, ಆಸಕ್ತ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು 9ನೇ ತರಗತಿಗೆ ಸಿಬಿಎಸ್ಇ ITMS.NIC.IN 2026 NV69 ಹಾಗೂ 11ನೇ ತರಗತಿಗೆ ಸಿಬಿಎಸ್ಇ ITMS.NIC.IN 2026 NVSXI 11 ಈ ಲಿಂಕ್ ಮೂಲಕ ಉಚಿತವಾಗಿ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬಹುದಾಗಿದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗೆ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಪೋರ್ಟಲ್ ಗಮನಿಸಬೇಕು ಎಂದು ಪ್ರಕಟಣೆ ತಿಳಿಸುತ್ತದೆ.
3: ಬಾಲ್ಯ ವಿವಾಹವು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಜೀವನ, ಆರೋಗ್ಯ, ಸಮಾನತೆ ಮತ್ತು ಮುಕ್ತವಾದ ಆಯ್ಕೆಯ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಉಲ್ಲಂಘಿಸುತ್ತದೆ. ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ಸರಿಯಾದ ವಯಸ್ಸಿಗೆ ವಿವಾಹವನ್ನು ಮಾಡುವುದರಿಂದ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಹಾಗೂ

0: ಇವತ್ತಿನ ಕನ್ನಡ ರತ್ನ ಭಂಡಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಂಪ್ರದಾಯದ ಹಾಡುಗಳನ್ನು ಹಾಡುತ್ತಿದ್ದ ಶತಾಯುಷಿ ನಾಗೋಬಾಯಿ ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಲಿಸಿದಿರಿ.
1: ಇನ್ನು ಮುಂದೆ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳು ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
2: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಿಕಾ ನಿಧಿಃ ಝಾಃ. ಆದೌ ಮುಖ್ಯಾಃ ವಾರ್ತಾಃ. ಶಲ್ಯ ಪ್ರಹಾರಃ ಸಿಂಧೂರಾಭಿಯಾನಂ ಚ ಭಾರತಸ್ಯ ನೂತನಾಯಾಃ ಉಗ್ರವಾದ ವಿರೋಧಿ ನೀತೇಃ ಅಮೋಘಂ ಉದಾಹರಣಮಿತಿ ಮನೋಗತ ಕಾರ್ಯಕ್ರಮೇ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಸಪ್ರಶ್ರಯಂ ಪ್ರೋದೀರಿತಂ. ಸರ್ವೇಷು ರಾಜ್ಯೇಷು ಕೇಂದ್ರಶಾಸಿತ ಪ್ರದೇಶೇಷು ಚ ಜನಗಣನಾಭಿಯಾನಸ್ಯ ಪ್ರಥಮಚರಣಂ ಪೂರ್ಣತಾಂ ಅಗಾತಿತಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಪ್ರೋದೀರಿತಂ. ಸಾಮರಿಕ ಸ್ವಾಯತ್ತತಾಯಃ ಸುರಕ್ಷಾಯಃ ಚ ಉಪರಿ ಆಘಾತೆ ಸತಿ ಭಾರತಂ ಸ್ವಾತ್ಮರಕ್ಷಾಂ ವಿಧಾಸ್ಯತಿ ಏವೇತಿ ರಕ್ಷಾಮಂತ್ರಿಣಾ ರಾಜನಾಥ ಸಿಂಹೇನ ಸಬಲಂ ಪ್ರಖ್ಯಾಪಿತಂ. ಗುಜರಾತಸ್ಯ ಸಾಬರಮತಿ ಕ್ಷೇತ್ರೆ ಪಂಚದಶಶತ ಕೋಟಿ ರೂಪ್ಯಕಾಣಾಂ ರೇಲ ವಿಕಾಸ ಪರಿಯೋಜನಾಃ ಗೃಹಮಂತ್ರಿಣಾ ಅಮಿತ ಶಾಹೇನ ಸಮುದ್ಘಾಟಿತಾಃ. ಅಪಿ ಚ ನಗೋಯಾ ಏಷ್ಯಾಯಿ ಕ್ರೀಡಾಸು ಸ್ಕ್ವಾಶ್ ಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಅಭಯ ಸಿಂಹೇನ ಅನಾಹತ ಸಿಂಹೇನ ಚ ರಜತ ಪದಕೆ ವಿಜಿತೆ ಮಹಿಳಾನಾಂ 200 ಮೀಟರ್ ಧಾವನೆ ಚ ಹರಿತಾ ಭದ್ರಾ ಕಾಂಸ್ಯ ಪದಕಂ ವಿಜಿತವತಿ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಶದೀಕೃತ್ಯ. ಆಕಾಶವಾಣ್ಯಾಃ ಮನೋಗತಂ ಇತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಸ್ಯ ಸಂಬೋಧನಕ್ರಮೇ ರಾಷ್ಟ್ರಂ ಉದ್ಬೋಧಯತಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಪ್ರತಿಪಾದಿತಂ ಯತ್ ಭಾರತೀಯ ಸೈನ್ಯಬಲೇನ ಪಾಕಿಸ್ತಾನೆ ಆತಂಕವಾದಿನಾಂ ನಿಗೂಢ ಆಶ್ರಯೇಷು ಕೃತಃ ಸರ್ಜಿಕಲ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಇತಿ ಶಲ್ಯ ಪ್ರಹಾರಃ ಭಾರತಸ್ಯ ಆತಂಕವಾದ ವಿರೋಧಿ ನೀತೇಃ ನವ್ಯಂ ಉದಾಹರಣಂ ಅಸ್ತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ನಿಗದಿತಂ ಯತ್ ಶ್ವಃ ಭಾರತವರ್ಷಂ ಅಸ್ಯ ಐತಿಹಾಸಿಕ ಶಲ್ಯ ಪ್ರಹಾರಸ್ಯ ದಶಮ ವರ್ಷ ಪೂರ್ತಿಂ ಅಭಿನಂದಿಷ್ಯತಿ. ನಿಯಂತ್ರಣ ರೇಖಾಂ ಲಂಘಯಿತ್ವಾ ವೀರ ಭಾರತೀಯ ಸೈನಿಕಾಃ ಯೇನ ಶೌರ್ಯೇನ ಆತಂಕವಾದ ವಿರುದ್ಧಂ ಕಠೋರಾಂ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಾಂ ಅಕುರ್ವನ್ ತದ್ವೀಕ್ಷ್ಯ ಸಮಗ್ರಂ ವಿಶ್ವಂ ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತಂ ಅಭವತ್. ಸಹ ಸಬಲಂ ಅವೋಚತ್ ಯತ್ ಏಷಃ ಶಲ್ಯ ಪ್ರಹಾರಃ ದೀರ್ಘಕಾಲಾತ್ ಆತಂಕವಾದಿ ಆಕ್ರಮಣೈಃ ಸಂತಪ್ತಸ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಸ್ಯ ಏಕಃ ನಿರ್ಣಾಯಕಃ ಪ್ರತ್ಯುತ್ತರ ಪ್ರಹಾರಃ ಆಸೀತ್. ವಿಗತೆ ದಶಕೆ ಬಾಲಾಕೋಟ್ ವೈಮಾನಿಕ ಪ್ರಹಾರಾತ್ ಆರಭ್ಯ ಸಿಂಧೂರಾಭಿಯಾನಂ ಯಾವತ್ ಭಾರತೇನ ಮುಹುರ್ಮುಹುಃ ಏಷಃ ಸ್ಪಷ್ಟಃ ಸಂದೇಶಃ ಪ್ರಸಾರಿತಃ ಯತ್ ಆತಂಕವಾದಿ ದುಶ್ಚೇಷ್ಟಾನಾಂ ಪ್ರತ್ಯುತ್ತರಂ ಯಥೋಚಿತ ದಂಡೇನ ಏವ ದೀಯತೆ.
3: बीते एक दशक में बालाकोट की एयर स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक भारत ने बार बार ये स्पष्ट संदेश दिया है कि अगर आतंकवादी भारत पर आंख उठाएंगे तो उसका करारा जवाब दिया जाएगा. आतंकवादी हमलों ने भारत को लंबे समय तक चोट पहुंचाई है. पहले भी हर आतंकी हमले के बाद पाकिस्तान पर कार्रवाई की मांग होती थी. अब आज का भारत आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस पॉलिसी लेकर चल रहा है.
2: ಸಹ ಉದಘೋಷಯತ್ ಯತ್ ವರ್ಲ್ಡ್ ಟ್ರೇಡ್ ಸೆಂಟರ್ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹತೇಶು ಅಮೆರಿಕೀ ನಾಗರಿಕಾನ್ ವಿಹಾಯ ಸರ್ವಾಧಿಕಂ ಸಂಖ್ಯಾ ಭಾರತೀಯ ನಾಗರಿಕಾಣಾಂ ಆಸೀತ್. ಚತುರ್ದಶೋತ್ತರ ದ್ವಿಸಹಸ್ರತಮೆ ವರ್ಷೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಪದಭಾರ ಗ್ರಹಣಾತ್ ಪರಂ ಅಮೆರಿಕಾ ಯಾತ್ರಾವಧೌ ತೇಭ್ಯ ನಿರಪರಾಧ ನಾಗರಿಕೇಭ್ಯ ಸ್ವಕೀಯಂ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಂ ಸಮರ್ಪಿತವಾನ್ ಇತಿ ಸಹ ಅಸ್ಮರತ್. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕೋಟಿಶಃ ಭಾರತೀಯ ನಾಗರಿಕಾಣಾಂ ಪಕ್ಷತಃ ಶೋಕ ಸಂತಪ್ತ ಪರಿವಾರೇಭ್ಯಃ ಪುನರಪಿ ಏಕದಾ ಸಂವೇದನಾಂ ಪ್ರಾಕಟಯತ್. ಅಪರಂಚ ಜನಗಣನಾ ಪ್ರಕ್ರಿಯಾಂ ಅಧಿಕೃತ್ಯ ಶ್ರೀಮೋದಿ ಅವೋಚತ್ ಯತ್ ಅಸ್ಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಭಿಯಾನಸ್ಯ ಪ್ರಥಮಃ ಚರಣಃ ದೇಶಸ್ಯ ಸರ್ವೇಷು ಅಪಿ ರಾಜ್ಯೇಷು ಕೇಂದ್ರಶಾಸಿತ ಪ್ರದೇಶೇಷು ಚ ಪ್ರಾಯಃ ಸಂಪನ್ನಃ ಅಭವತ್. ಯತ್ರಾಧುನಾ ಯಾವತ್ ದ್ವಾತ್ರಿಂಶತ್ ಕೋಟ್ಯಧಿಕ ಪರಿವಾರಾಣಾಂ ವಿವರಣಂ ಸಮಾಲೇಖಿತಂ. ಸಂಪ್ರತಿ ಲದ್ದಾಖ ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಉತ್ತರಾಖಂಡ ರಾಜ್ಯಾನಾಂ ದುರ್ಗಮೇಷು ಹಿಮಾಚ್ಛಾದಿತೇಷು ಕ್ಷೇತ್ರೇಷು ಅಪಿ ಕಾರ್ಯಮಿದಂ ಅವಿರತಂ ಪ್ರಚಲತಿ. ಇದೇಭ್ಯಃ ಸೀಮಾಂತ ಕ್ಷೇತ್ರೇಭ್ಯಃ ಅನೇಕೇ ಪ್ರೇರಕಾಃ ಅನುಭವಾಃ ಪ್ರಾಪ್ತಾಃ ಇತಿ उल्लेखयन् असौ अवोचत् यत् उत्तराखण्ड राज्ये देशस्य प्रथम ग्रामरूपेण प्रसिद्धात् चमोली मण्डलस्य माणा ग्रामात् मतगणना कार्यस्य शुभोत्कर्षः अभवत्।
3: जनगणना हम सबका राष्ट्रीय दायित्व है। मैंने 15 अगस्त को भी देशवासियों से आग्रह किया था कि इसके लिए अपना समय जरूर निकाले। जनगणना के लिए अपनी जानकारी स्वयं दर्ज करने की ये सुविधा बहुत आसान है। आप अपने मोबाइल से ही अपनी और अपने परिवार की जानकारी दर्ज करा सकते हैं। ये सुविधा हिंदी सहित 16 भाषाओं में उपलब्ध है।
2: अद्य विश्व हिंदू परिषदः भूतपूर्वस्य अन्ताराष्ट्रिय कार्याध्यक्षस्य श्रद्धेयस्य स्वर्गीय अशोक सिंघलस्य जन्मशताब्दी जयन्ती वर्तते इति प्रधानमन्त्रिणा प्रोक्तम्। सः अशोक सिंघलम् एतादृशं महान्तं व्यक्तित्वम् अभिहितवान् येन स्वकीयम् अखिलमपि जीवनं संस्कृतेः समाजस्य राष्ट्रस्य च सेवायै समर्पितम्। प्रधानमन्त्रिणा अक्टूबर मासस्य द्वितीय दिनांके आयोज्यमानायाः महात्मा गांधी जयन्त्याः सन्दर्भे अभिहितं यत् बापू इत्यस्य जीवनमूल्येषु स्वच्छता अभियानस्य स्थानम् अनन्यमस्ति। सः न्यगादीत् यत् व्यक्तिगतस्तरात् आरब्धाः प्रयासाः अनन्तरं लोकसहभागेन व्यापकरूपं धारयन्ति। स्वच्छतैव राष्ट्रस्य पक्षतः महात्मा गांधिने दीयमानः सर्वोत्कृष्टः श्रद्धांजलिः वर्तते इति मोदिना सबलम् उक्तम्।
3: कुछ ही दिनों बाद 2 अक्टूबर है पूज्य बापू की जयंती का दिन। बापू ने हमें जीवन के बहुत से मंत्र दिए हैं, स्वच्छता भी उनमें से एक है। हाल के दिनों में मैंने कहीं मध्य प्रदेश में कुछ नौजवान नदी की सफाई का काम कर रहे हैं, उनके छोटे से प्रयास में पूरा समाज जुड़ रहा है। ऐसे ही आंध्र प्रदेश में युवा पुरानी बावड़ियों और कुओं की सफाई कर रहे हैं, इससे हमारी पुरानी धरोहरों उसे फिर से संवारने का काम हो रहा है, स्वच्छता से सेवा कर रहे हैं।
2: मादक द्रव्य व्यसन मुक्त्यै संचालितस्य मादक मुक्त युवा अभियानस्य प्रसंगे प्रधानमन्त्रिणा प्रतिपादितं यत् लक्षाधिकैः युवकैः दुर्व्यसनात् दूरस्थाने सम्भूय अन्यान् जागरयितुं महती प्रतिज्ञा गृहीता। शतसप्ताहव्यापी अस्मिन् राष्ट्रिय यज्ञे युवकाः स्वकीयाम् अभिव्यक्तिकलां प्रयुञ्जीरन् इति मोदिना आह्वानं विहितम्। क्रीडा संवर्धनम् अधिकृत्य तेन प्रोक्तं यत् दर्ग रक्तदुर्गस्य प्राचीरात् उद्घोषितायाः क्रीडा प्रतिभा अन्वेषण योजनायाः मूल लक्ष्यं सुदूर ग्रामेषु निगूढ सामर्थ्यस्य अन्वेषणम् अस्ति। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य साबरमती स्थाने 15,00,000,00,000 रूप्यकाणां रेल परियोजनानां लोकार्पणं शिलान्यासं च अकरोत्। तेन गुजरातस्य मुख्यमन्त्रिणा सह देशस्य प्रथमा LNG चालिता रेलसेवा च समारब्धा। एषा द्वि इन्धनप्रणाली 40% यावत् डीजल